0: हक सच जो आवाज, गीत संगीत जो आवाज, जे हैदराबाद मटियारी FM 91.6, सिंध जो आवाज, बुधंदा रहो, बुधंदा रहो।
1: It's 1:30 PM. This time check is brought to you by
2: Heme Diamond Glow Bleach Cream. Kudrati jizan sa tayar kayal. Jeka de kudrati nikhar. Saaf, naram ay roshan chehro. Heme Diamond Glow Bleach Cream.
3: This program is brought to you by
4: Bank Islam ne laya Pakistan ka pehla sharia compliant gold based financing.
5: Tha awhaji skin dull ai beronak lage thi haane pehji skin ke dio ek nau glow pesh aahe white age beauty cream awhaji skin ke banaye fresh soft and glowing in a jo skin friendly formula di amha ke radiant look rozano je istemal sa har kism ji skin je lai perfect hani thyo khubsurat thyan vadhika aasan white age beauty cream khubsurti jeka chamke har di behtareen result hasil kar lai white age beauty cream sa gad istemal karyo white age beauty soap white age beauty soap sa mile chamakdar nikhar taazgi sa gad white age beauty cream glowing skin जो राज अ प्रोडक्ट बाय बायोकॉन इंटरनेशनल पाकिस्तान
0: अभी बुधोपिया जीए हैदराबाद मटियारी FM 91.6 सिंध जो आवाज
6: ओ पिता जा पिताई पिता ते वसे नूर मुजो तो
0: सिंध जो आवाज बुधंदा

0: ट्रेंडिंग न हूंदी या प्रॉब्लम्स क्रिएट थींदा रहंदा। डिमांड्स इहे ई त हूंदियूं आहिनि। जॾहिं तव्हां वॾा वॾा ख़्वाब ॾेखारे छॾंदव त हुन ख़्वाबनि ते पुॼी न सघंदव त पोइ हालात वर्स्ट थी वेंदा आहिनि। पोइ रुस, पोइ रुसण, पोइ घर हलियो वञण, पोइ फैमिली मेंबर्स जो पाण में जेको आहे उन जो रिलेशन्स पाण में ख़राब। बेसिक बेसिक थिंग सच काइंड ऑफ के औरत ऐं हस्बैंड जे विच में इहा तलाक कलामी थी वेंदी आहे।
1: अच्छा सर, अक्सर जेको आहे त निकाह जे टाइम जेको आहे न इहे शरायत लिखाया वेंदा आहिनि त पपा अगरि वाइफ रुसी थी वञे त तव्हांखे हुन ॾंड में जेको आहे एतिरी अमाउंट ॾियणी आहे ऐं हू अफोर्ड न करे सघंदो आहे हस्बैंड, त हू छा हुन जे लाइ लीगल को रस्तो आहे त उहा क्लेम करे सघे थी अगरि शर्त लिखियल आहे?
0: वंस अगेन इहा ॻाल्हि कई त माली हालात तव्हां हुनखे ज़रूर ॿुधायो। हाणे माण्हू जी सोर्स ऑफ इनकम आहे ई न, माण्हू हक़ महर एतिरो ॾेई नथो सघे, वरी तव्हां करायो